हे कमलमा निवास करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता, हे मनोहारिणी विष्णुप्रिये, त्रिभुवनमा वैभव आपणारा, हे भगवती लक्ष्मी, आम्हाला उपर प्रसन्नथा प्रसन्नथा।